0: സമയം 6 മണി കഴിഞ്ഞ് 19:53 അല്പസമയത്തിനകം സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ കേൾക്കാം. ഡൽഹി റിലേ.
1: ഇയം ആകാശവാണി. സമ്പ്രതി വാർത്താഹ ശ്രൂയന്താം. പ്രവാചിക നിധി ഝാ. आदौ मुख्याः वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अवोचत् यत् सोमनाथ अमृत पर्व न केवलं भूतकालस्य उत्सवः अस्ति अपितु आगामि सहस्रवर्षाणि यावत् राष्ट्रस्य कृते प्रेरणासोत्रो भविष्यति. मन्दिरस्य पुनरुद्धारस्य 75 वर्षाणां